0: कृपा करील खास भगवंत, मी असो कुठेतरी, मी तुम्हापासून नाही दूर, याला साक्ष रघुवीर। तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण, दुःखी होऊन न करावे प्रमाण, तुम्ही माझे म्हणविता, मग दुःखी कष्टी का होता। उपाधी वेगळे झाला, ऐसे ऐकू द्यावे मला, माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे। दृश्य वस्तूचा होतो नाश, याला मीही अपवाद नाही खास, शेवटी मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही। अनुसंधानी चित्त सर्वानुभूती भगवंत, नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर। मी सांगितल्याप्रमाणे वागावे, राम कृपा करील हे निश्चित समजावे, आता आनंदाने द्यावा निरोप, हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख। सदा राहावे समाधानी, नको सुखदुःख काळजीचा लेश, माझा झाला जगदीश, हा भाव ठेवा निरंतर, राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर। सर्वांचे करावे समाधान, जे माझे प्राणाहून प्राण जाण, सर्वांनी व्हावे रामाचे, हाच माझा आशीर्वाद घेई साचे। जगाचे ओळखावे अंतःकरण, तैसे आपण वागावे जाण, नामा परते दुजेन मानावे, एका प्रभूस शरण जावे। हा करावा उपाय, तोच समाधानाला नेईल खास, विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतःकरण। अखंड घडो भगवत भक्ती, आत्मज्ञान प्रतीती, ब्रह्मस्वरूप स्थिती, नामी निरंतर जडो वृत्ती। मी आहे तुमच्या पाशी, हा ठेवावा निर्धार, न सोडावा आता धीर, सुखाने करा नामस्मरण, कृपा करील रघुनंदन। काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम, पुन्हा भेटूयात।

0: रसिक हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो, गुरुवारी आपण विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो। त्याचं कारण म्हणजे संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं विनोबा हे ऍप। हे ऍप प्राथमिक शिक्षकांना एका छताखाली आणण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं। महाराष्ट्र आणि छत्तीसगड ह्या दोन्ही ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ऍपला मिळत आहे, आणि ज्या ज्या शिक्षकांनी आपापल्या शाळेवर जे काही उपक्रम राबवलेत त्याचे फोटोज आणि व्हिडिओज आपण ह्या ऍपवरती बघू शकतो, आणि त्यातूनच उत्कृष्ट अशा संकल्पनांना पुरस्कार दिला जातो, आणि अशाच पुरस्कृत शिक्षकांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो। तर आज पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेले श्री राहुल कारभारी तेलोरे सर आज माझ्यासोबत आलेले आहेत, आणि जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णवाडी दुगलगाव येवला या ठिकाणाहून आले आहेत। तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेणार आहोत। सर, खूप खूप स्वागत तुमचं।
1: धन्यवाद
0: आणि खूप अभिनंदन, आज तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळाल्यामुळे आपण इथे आहोत, तर त्याबद्दल पण अभिनंदन।
1: थँक्यू।
0: तर मुळातच तुम्ही कुठले आहात, तुमचं बालपण कुठे गेलं, त्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल।
1: नमस्कार, माझं नाव राहुल कारभारी तेलोरे, माझं गाव धामोरी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर।
0: बर,
1: माझं बालपण त्याच ठिकाणी गेलं

0: प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धामोरी या गावामध्येच झालं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी मग तालुका कोपरगाव या ठिकाणी.
1: बरं बरं. धामोरी आम्हाला नाथांचं गाव म्हणून माहिती आहे. ते अतिशय धार्मिक अशा ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालात.
0: अगदी बरोबर.
1: कारण की आमच्याकडे निवृत्तीनाथांची यात्रा ज्यावेळेला येते त्यावेळेला कोपरगाव धामोरीची दिंडी हमखास येते. त्यामुळे एक वेगळं आदराचं स्थान आहे त्या गावाच्या बाबतीत.
0: हो नक्कीच.
1: शिक्षक व्हावं असं का वाटलं होतं?
0: नाही, घरामध्ये शिक्षक म्हणजे आई वडील सर्वसाधारण परिस्थिती आणि आमचे जे मामा होते ते शिक्षक झाले. त्यावर्षी मी पहिलीला दाखल झालो आणि घरच्यांची तेव्हापासून इच्छा होती की आपल्या मुलाने ही शिक्षक व्हावं. आणि मग मोठं झाल्यानंतर घरच्यांची इच्छा तीच आपली इच्छा त्या हिशोबाने. आणि क्षेत्र मुळातच आवडतं होतं कारण लहानपणापासून मामांसोबत वगैरे त्यांच्या शाळेत जायचो तर हे क्षेत्र पहिल्यापासून आवडत.
1: बर. आणि मग किती साली आपण शिक्षक म्हणून रुजू झालात?
0: 2019 सप्टेंबर 2019 मध्ये रुजू झालो.
1: आणि झेडपीलाच आपण जॉईन झालात?
0: हो, जिल्हा परिषदेला.
1: बर. ताजी जी शाळा आहे त्याच शाळेवर होतात की?
0: हो, पहिली शाळा.
1: पहिली शाळा. बर. कसा आहे अनुभव शाळेचा?
0: शाळेचा अनुभव खूप छान आहे. शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सहावी वर्ग आहे आणि आम्ही दोन शिक्षक आहोत.
1: बर.
0: एका शिक्षकाकडे तीन वर्ग, मुख्याध्यापक चार सांभाळून आम्ही शाळा चालवतो. गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आणि काम करण्याची आपली इच्छा असल्यामुळे आणि प्रामाणिक प्रयत्न करतो त्यामुळे रिझल्ट पण शाळेचा खूप चांगला आहे.
1: बर.
0: पालकांचा एकंदरीत सकारात्मक सपोर्ट मिळतो.
1: किती संख्या आहे पटसंख्या?
0: सध्या माझ्याकडे 41 पटसंख्या आहे.
1: आणि संपूर्ण शाळेची?
0: हो, वस्तीची शाळा आहे. वस्ती शाळा आणि 41 पटसंख्या आहे. छोटं गाव आहे, 850 लोक वस्ती. त्यात दोन शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, त्यात एक माझी शाळा आहे.
1: कितवीचे मुलं आहेत सध्या तुमच्याकडे?
0: माझ्याकडे इयत्ता पहिली, पाचवी आणि सहावीचा वर्ग आहे.
1: बर बर. आणि विनोबाची आणि तुमची ओळख कधी आणि कशी झाली?
0: माझी जवळपास 2.5 वर्षापूर्वी, जे 2 शैक्षणिक वर्ष मागे, शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच एक दिवस अगोदर पंचायत समिती स्तरावर एक मीटिंग आयोजित केली होती मुख्याध्यापकांची आणि त्यामध्ये विनोबाचे जिल्हा समन्वयक होते माझ्या मते घायाळ सर.
1: हो.
0: तर ते आलेले होते आणि त्यांनी विनोबाची त्यावेळेस आम्हाला परिचय करून दिला. आम्ही ते ऍप डाउनलोड केलं. त्यानंतर त्याच्यावर आम्ही व्हिडिओ वगैरे कसे टाकायचे वारंवार त्यांना विचारून त्या गोष्टी समजून घेतल्या. आणि विनोबाचा एक असा फायदा होतो की आपण प्रत्येक शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवत असतो परंतु ते काय करतो, आपण आपल्या शाळेपुरते मर्यादित ठेवतो, ते दुसऱ्यांना माहीत होत नाही. तर त्या विनोबा ऍप असं एक व्यासपीठ आहे की तिथं आपले उपक्रम सुद्धा आपण टाकू शकतो, ते इतरांना दिसतात आणि इतरही बरेच उपक्रमशील शिक्षक असतात तर ते काय राबवताय त्यांच्या शाळेमध्ये त्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात.
1: बरोबर.
0: आणि त्यातून बरंच काही शिकायला मिळतं आपल्याला.
1: बरोबर. मग तुम्ही जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं ऍप आहे हे समजलं त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं की थोडं चॅलेंजिंग वाटलं होतं, कसं वाटलं होतं?
0: हो, सुरुवातीला तर चॅलेंजिंग वाटलं परंतु ज्यावेळेस ते पोस्ट ऑफ मंथ वगैरे दिले आणि त्यात त्या शिक्षकांना नवीन प्रेरणा मिळत गेली.
1: बरोबर.
0: ते अजून त्यांच्या शाळेत उपक्रम राबवत गेले आणि त्या उपक्रमांमुळे काय होतं की विद्यार्थी हे अजून प्रोत्साहित होतात. त्यांना ज्यावेळेस शिक्षक आपली व्हिडिओ करताय, आपण जे ऍक्टिव्हिटी करतोय शाळेमध्ये त्याची व्हिडिओ करताय हे विद्यार्थ्यांना समजतं, शिक्षकांच्या मोबाईलमध्ये आपला व्हिडिओ आहे, तर त्यांना खूप आनंद होतो आणि अभ्यासाकडे पण त्यांचा ओढा आपोआप वाढतो की आपण हे केल्यानंतर, एखादा उपक्रम केल्यानंतर, आपण वाचून दाखवल्यानंतर सर आपले व्हिडिओ करताय, आपण कविता म्हणून दाखवल्यानंतर सर आपले व्हिडिओ करताय, विद्यार्थ्यांना त्याचा आनंद होतो.
1: बरोबर. बर. आणि मग आतापर्यंत तुम्ही किती पोस्ट शेअर केल्या असतील अंदाजे?
0: साधारणपणे एक 40 ते 45 पोस्ट आतापर्यंत शेअर केलेल्या असतील.
1: बर. मग ज्यावेळेला तुम्ही म्हणता की व्हिडिओ काढत असतो मग त्यावेळेला विद्यार्थ्यांमध्ये कधी अशी चुरस निर्माण झाली का सर आता माझा पण काढा किंवा काय मी पाठ करणार असं कधी काही स्पर्धा त्यांच्यात दिसली का?
0: व्हिडिओ ज्यावेळेस मी सांगतो की आपण या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ बनवणार आहोत तर त्यावेळेस ते त्यांचे गट करून येतात, सर यावेळेस आमच्या गटाचा व्हिडिओ करा की आम्ही सहभाग घेतो. मागच्या व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थ्यांना तुम्ही घेतलं होतं, या व्हिडिओमध्ये आम्ही करणार, म्हणजे ते हक्काने सांगतात की या व्हिडिओमध्ये आम्ही येणार.
1: बरं. आणि मग ज्याला असे व्हिडिओ बनवले जातात, त्याचं पोस्ट टाकलं जातं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सुद्धा मिळतं. मग हे सगळं जेव्हा घरी कळलं पालकांना, मग त्यावेळेला त्यांचा कधी काही दृष्टिकोन बदलल्यासारखा वाटला का?
0: पालकांचा नक्कीच दृष्टिकोन बदलला. ज्यावेळेस हे शैक्षणिक साहित्य पुरस्काराच्या स्वरूपात आम्हाला मिळत असतं आणि आम्ही जे विद्यार्थ्यांमध्ये ते साहित्य वितरित करतो, तर आपल्या मुलाला हे बक्षीस स्वरूपात मिळालंय हा दृष्टिकोन पालकांचा तयार होतो आणि शाळेत काहीतरी ऍक्टिव्हिटी चालतीये त्याने पालक पण खुश होतात.
1: बरं, मग आतापर्यंत काय काय शैक्षणिक साहित्य मिळालं?
0: रंगपेट्या, पाऊच असतं ते, आणि कंपास बॉक्स मधील साहित्य अशा स्वरूपाचं, स्माइली अशा पद्धतीचे. आणि स्माइलीचा वापर आम्ही कसा करतो की विद्यार्थ्यांना वेगवेगळे चॅलेंजेस देतो की सर्वात जास्त जोड शब्द लिहून आणणे, सर्वात जास्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द कोण लिहून आणतं, आणि जो विजेता असतो रोजचा तर त्याला ती एक स्माइली द्यायची, त्याच्या खिशाला लावतो तो आणि दिवसभर ती स्माइली एक बक्षिसाप्रमाणे मिळवतो.
1: वा छान. आणि शाळेची इमारत कशी आहे? परसबाग वगैरे आपण काही केली आहे का?
0: शाळेची इमारत माझ्या शाळेमध्ये 3 वर्ग खोल्या आहेत. शाळेला एकूण 5 गुंठ्याचं शाळेचं क्षेत्रफळ आहे आणि छोटीशी एक परसबाग आम्ही शाळेमध्ये तयार केलेली आहे. त्या परसबागेला सुद्धा आम्हाला 100% पालकांचं सहकार्य लाभलेलं आहे. ती परसबागेची जागा खोदण्यापासून पालकांनी सुरुवातीला ते ट्रॅक्टर आणून बघितला, पण तेवढ्या जागेत ते ट्रॅक्टरने होत नव्हतं, पालकांनी स्वतः तिथं खोदून दिलं ते आम्हाला आणि रोपे पुरवले, आम्ही काही नर्सरीमधून आणले. आणि मागच्या वर्षी जी आम्ही परसबाग केली होती तर वर्षभर त्याचा भाजीपाला आम्हाला शालेय पोषणासाठी पुरला होता.
1: वा क्या बात, छान. आणि या व्यतिरिक्त आपण दप्तर मुक्त शनिवार वगैरे कशा काय ऍक्टिव्हिटी घेतो त्या दिवशी?
0: दप्तर मुक्त शनिवार मध्ये आम्ही कवायती, वाचनाचे वेगवेगळे उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने एक सराव चाचण्या आम्ही घेत असतो.
1: बरं,
0: आमच्याकडे मी ज्ञानी होणार असं एक उपक्रम चालू आहे, तर त्यामध्ये रोज 5 प्रश्न आम्ही विद्यार्थ्यांना देतो. ते 5 प्रश्न आलेले असतात आम्हाला ग्रुपवर येतात, व्हॉट्सअप ग्रुपवरती ते 5 प्रश्न देतो आणि आठवडाभराची आणि मागील झालेले प्रश्न त्याचा सराव तोंडी किंवा लेखी
1: अच्छा
0: शनिवारच्या दिवशी आम्ही त्याची सराव चाचणी घेतो.
1: बर, तुम्हाला आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले पोस्ट ऑफ द मंथ?
0: मला तालुका स्तरावरती 4-5 वेळा पुरस्कार मिळालाय.
1: बर,
0: जिल्हा स्तरावर हा माझा पहिलाच पोस्ट ऑफ मंथ.
1: बर, यावेळेला काय कॉन्सेप्ट होती तुमची?
0: यावेळेस मी इंग्रजी कविता जी आहे इयत्ता 5वीची तर त्याची एक व्हिडिओ बनवली होती आणि ती पोस्ट केली होती.
1: अच्छा, काय वाटतं तुम्हाला हा ऍप विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कसा उपयोगी आहे?
0: नक्कीच उपयोगी आहे, कारण काय होतं नेहमी तोचपणा विद्यार्थ्यांनाही नको वाटतो आणि शिक्षकांनाही नको वाटतं. वेगळं काहीतरी केलं तर ते विद्यार्थी पण खुश होतात आणि थोडं एनर्जेटिक वाटतं त्यांना. आणि शिक्षकांना नक्कीच वेगवेगळे उपक्रम या ऍपवर इतर शिक्षक जे राबवत असतात, प्रत्येक शिक्षक हा उपक्रमशील असतोच, परंतु प्रत्येकाची नवीन क्रिएटिव्हिटी असते. एकच गोष्ट प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो.
1: बरोबर,
0: आणि त्या संकल्पना शिक्षकांना या व्हिडिओच्या माध्यमातून, ऍपच्या माध्यमातून शिकायला मिळतात आणि त्या आपल्या वर्गात शिक्षक राबवत असतात.
1: बरं, आणि इतर शिक्षकांनी टाकलेल्या पोस्ट पैकी तुम्ही काही राबवलंय का आपल्या शाळेवर?
0: हो नक्कीच, इतर शिक्षकांनी जे स्पेलिंग बीचे वगैरे व्हिडिओ बघितल्या मी आणि त्या पद्धतीने मग मलाही प्रोत्साहन मिळालं. मग मी ही माझ्या वर्गामध्ये त्या स्पेलिंग बीजच्या संदर्भात तयारी सुरू केली, विद्यार्थ्यांना स्पेलिंग देत गेलो. त्यानंतर स्पोकन इंग्लिश एक आलो चालू आहे आपल्याकडे, तर मी स्पोकन इंग्लिशची व्हिडिओ स्वतःच्या शाळेची तर अपलोड केली नाही, परंतु माझ्या शाळेत आजही या स्पोकन इंग्लिशच्या संकल्पनेनुसार मी छोटछोटे डायलॉग विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतो आणि इयत्ता 1वीचे मुलंही खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात.
1: वा, आणि एकूणच काय सांगावं असं वाटतं इतर पालकांना किंवा शिक्षकांना की हा ऍप का वापरा?
0: हा ऍप आपल्याला नवीन संकल्पना समजण्यासाठी आणि जे आपण उपक्रम वर्गात राबवतो तर त्याला एक व्यासपीठ मिळवण्यासाठी अतिशय चांगला आहे, त्याच्यामुळे सर्वांनी हा वापरावा असं मी सजेस्ट करेल.
1: बर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लक्षात राहिलेला काही प्रसंग सांगावा असं वाटतो का?
0: तसे शाळेमध्ये अनेक प्रसंग आहे लक्षात राहण्यासारखे, परंतु छोटी शाळा आहे आमची आणि मागील वर्षी जे आपल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा राबवल्या जातात, तर या स्पर्धांमध्ये माझी शाळा अतिशय छोटी शाळा असून केंद्रात बरेचसे बक्षिसं आम्ही मिळवले आणि तो खूप अभिमानाचा क्षण होता आणि अविस्मरणीय क्षण होता की तेव्हापासून जी पालकांची आणि विद्यार्थ्यांची आपल्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून आमच्या शाळेचा 100% होता। विद्यार्थी गुणवत्ता यादीपर्यंत जाऊ नाही शकले परंतु पुढच्या वेळेस आम्ही नक्की प्रयत्न करू।
1: नक्कीच, खूप छान वाटलं सर आज तुमच्याशी गप्पा मारून।
0: आणि विनोबा ऍप या संस्थेतर्फेच आम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केलं जातं आणि तज्ज्ञ शिक्षक त्याच्यामध्ये बोलवले जातात आणि त्याचा खरंच खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आमच्या कामावरती होतो आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती होतो। तसेच मागील वर्षी सराव चाचण्या सुद्धा त्यांनी स्कॉलरशिपच्या घेतलेल्या होत्या। त्या सराव चाचण्यामुळे काय झालं, विद्यार्थी जी परीक्षेची भीती आहे प्रत्यक्ष आपल्या शाळेतून दुसरीकडे जाऊन पेपर लिहिण्याची, तर ती भीती या सराव चाचण्यांमुळे पूर्णपणे कमी झाली। तर त्याच्यामुळे मी विनोबाच्या टीमला धन्यवाद।
1: नक्कीच, तुमचे सुद्धा खूप खूप आभार। आणि आज आपण इथे आलात आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद। तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या राहुल तेलोरे सर यांच्याशी, जे आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णवाडी दुगल गाव येवला या ठिकाणाहून। आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची।

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? अहो, असायलाच पाहिजे. आणि मजे मजे न छान हसताय ना तुम्ही सगळे? अहो, हसायलाच पाहिजे. पण मंडळी, आनंदात तर काय, अहो कोणी हसेल, पण गमों का दौर भी आहे तो मुस्कुरा के जियो. आणि हे आपल्याला आग्रहानं सांगतायत कोण? पहा, एकतर साहिर, दुसरे संगीतकार रवी, तिसरे बुलंद आवाजाचे गायक महेंद्र कपूर, आणि चौथे म्हणजे पडद्यावर हे सगळं साकार करणारे सुनील दत्त. येस, सुनील दत्त. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं शेवटी सुनील दत्त यांच्यापर्यंत असं आणण्याचं काय कारण? मित्रांनो, कारण हेच की आज आपण आपली ही गीत प्रतिमा डेडिकेट करतोय सुनील दत्त यांच्या स्मृतींना, त्यांच्याच स्मरण दिनानिमित्त, स्मृती दिनानिमित्त. आज त्यांची गाणी, त्यांच्या आठवणी, आणखीन बरंच काही आपल्याला खुणावतंय, बोलावतंय. तो पहा, तो आवाज बोलवतोय आपल्याला त्या तिथं पलीकडं. ये वादियां, ये फिजाएं बुला रही है तुम्हें.

श्रोतेहो, सुनील दत्त यांचं खरं नाव होतं बलराज दत्त. पण मग ते बलराजचे सुनील कसे झाले सांगतो. त्याचं असं झालं की त्या काळी अभिनेते बलराज साहनी हे मोठ्या फॉर्ममध्ये होते. त्यांच्या नावाशी साधर्म्य नको म्हणून सुनील दत्त बनले ते. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं नाव बदलणं फार कॉमन होतं त्या काळात, आजही आहे. तर रेल्वे प्लॅटफॉर्म हा सुनील दत्त यांचा पहिला चित्रपट डेब्यू आणि वर्ष होतं 1955. त्यांचा सिनेमात चंचू प्रवेश तर झाला पण त्यांना स्टारडम मिळालं ते मदर इंडिया या भव्य चित्रपटामुळं. डायरेक्टर मेहबूब खान यांचा हा मोठा प्रोजेक्ट 1957 मदर इंडियामुळं त्यांना प्रसिद्धी प्रतिष्ठा हे सगळं तर मिळालंच, पण नरगिसही मिळाली जीवनसाथी म्हणून. त्याही मिळाल्या त्यांना 1958. पडद्यावर सुनील दत्तच्या आईची भूमिका साकारणाऱ्या नरगिस रिअल लाईफमध्ये त्यांच्या अर्धांगिनी बनल्या. मदर इंडिया हिट झाला सुपर डुपर आणि सुनील दत्त ही मग चल पडे. न भगवान न शैतान, बस एक इंसान.

मित्रांनो, मदर इंडियाने सुनील दत्तच्या करिअरचे दरवाजे जणू उघडून दिले, कारण साधना आणि बिमल रॉय यांचा सुजाता हे दोन्ही सुपरहिट झाले त्यानंतर. सुजाताने तर नॅशनल फिल्म अवॉर्ड सुद्धा पटकावलं. मग काय विचारता, हम हिंदुस्तानी, छाया, गुमराह असे एकामागून एक यशस्वी चित्रपट येत गेले आणि सुनील दत्तही यशाच्या पायऱ्या चढत गेले. अरे, गुमराहचं नाव आलं आणि त्याचं गाणं नाही झालं असं कसं होईल बरं? साहिर, रवी आणि गायक महेंद्र कपूर यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेलं एक छानसं गाणं आहे या चित्रपटात, जे आपल्यापैकी कित्येकांना भूतकाळात घेऊन जाईल. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, ऐकूया.

चलो इकबार ही शायरची फार जुनी शायरी, पण गुमराहाच्या निमित्ताने तिला उजाळा मिळाला. याच गाण्यासाठी महेंद्र कपूर यांनाही फिल्मफेअरचं अवॉर्ड मिळालं होतं, बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर. असंच फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट ॲक्टर हे सुनील दत्त यांनाही मिळालं, मुझे जीने दो मधल्या डाकूच्या भूमिकेसाठी. छाया या चित्रपटामध्येही त्यांच्या वाट्याला फार छान गाणी आली होती, तलत मेहमूद यांनी गायलेली. मित्रांनो, इतना न मुझसे तू प्यार बढा हे अप्रतिम ड्युएट आपण आवडीने ऐकतो नेहमी, पण हेच गाणं सोलो फॉर्ममध्ये सुद्धा आहे बरं का? ऐकायचंय, ऐकूया. इतना न मुझसे तू प्यार बढा.

मंडळी, सुनील दत्त यांना 60 दशक खरंच लकी ठरलं. त्यांचा वक्त हा तर मल्टीस्टार कास्ट असा चित्रपट होता. गाणीही एकावन एक होती, सगळी सरस आणि मस्त गाणी. त्यानंतर लगेच आला खानदान. खानदानाला ते सुनील दत्त यांना फिल्मफेअरचं दुसरं अवॉर्ड घेऊनच आला. प्रेक्षकांना खानदान फार आवडला. त्यातला नूतनचा रोलही सोज्वळ असा होता. पण पडोसन ही खरीच चतुरणार. आता या पडोसनला आपला हा भोला काय सांगतोय बरं, चला तेही ऐकूया. तो सांगतोय, कहना है आज तुमसे ये पहली बार.

मित्रांनो, सुनील दत्त यांची फिल्मी करिअर मिड सिक्स्टीजमध्ये ऐन बहरात आली होती. तिचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि त्यात चिराग, रेशमा और शेरा, हीरा, गीता मेरा नाम, प्राण जाए पर वचन न जाए, उमर कैद, जानी दुश्मन असे थोडेसे बी ग्रेड वाटावे असे सिनेमे आले. काही चालले, काही पडले, पण त्यात मीरा साया, आम्रपाली किंवा हमराज आणि मिलन यांची सुद्धा मजा नव्हती. त्यांचा करिश्मा थोडा झाकोळल्यासारखा झाला, त्या काळात अंधारल्यासारखं झालं. आणि मग अशा अंधारल्यावेळी, सांजवेळी आपल्याला चिराग आठवणार नाही तरच नवल. चिराग दिल का जलाओ, बहुत अंधेरा है.

करिअरच्या सेकंड इनिंगच्या अखेरीस सुनील दत्त यांच्या वाट्याला आल्या चरित्र भूमिका कॅरेक्टर रोल्स शान मुन्नाभाई MBBS वगैरे वगैरे. मुन्नाभाई ही त्यांची शेवटची फिल्म. वर्ष होतं 2003. श्रोते हो, आपल्या फिल्म इंडस्ट्रीत अभिनयाबरोबरच राजकारण करणाऱ्या व्यक्ती आणि हस्तीही बऱ्याच होऊन गेल्या, आजही आहेत. सुनील दत्तही त्यापैकीच एक. सलग 5 वेळा ते खासदार झाले. एवढंच नव्हे तर युवक कल्याण आणि क्रीडा या विभागाचे ते मंत्रीही होते. म्हणजे नेता आणि अभिनेता अशा दोन्ही रोल्समध्ये ते आपल्याला दिसले. सक्सेसफुली झाले. नंतर मुंबईचे शेरीफ हे मानाचे पदही त्यांना बहाल करण्यात आले होते. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, प्रभावी आवाज आणि दांडगा अनुभव या जोरावर त्यांनी हे सगळं मिळवलं आणि हो टिकवलं. आता एवढं सगळं भाग्य लाभल्यावर त्याबद्दल आभार मानणं तर आलंच. दोस्तांचे, मित्रांचे आणि त्यांचे एहसान व्यक्त करणंही तेही आलंच. पाहूया कसं व्यक्त करतायत ते हे सगळं. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों.

मित्रांनो, अभिनेता आणि नेता या दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे सुनील दत्त हे सामाजिक कार्यातही मागे राहिले नाहीत. ते नेहमीच अग्रेसर राहिले. अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केली आणि लोकांचे जनतेचे आशीर्वाद घेतले. नर्गिस दत्त फाउंडेशन सुद्धा त्यांनीच निर्माण केलं आहे, स्वर्गीय नर्गिस दत्त यांच्या स्मरणार्थ. या कॅन्सर हॉस्पिटलमधून अनेक कर्करोगांशी झुंजणाऱ्या रुग्णावर इलाज केला जातो. त्यांच्या या सगळ्याच कामाची दखल घेतली गेली आणि त्यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कार देखील देण्यात आला होता. हे सगळे मानसन्मान आणि हारतोरे स्वीकारत असताना त्यांना कुठेतरी नर्गिस दत्त यांच्या आठवणी सलत असणार. दिन ढळला होता आणि आता ते एकटे होते. आतल्या आत अश्रूंना वाट मोकळी करून देत होते ते. आपके पहलू में आकर रो दिए, दास्ताने गम सुनाकर रो दिए. ऐकूया.

आणि अखेर 25 मे 2005 हा दिवस उजाडला. श्रोते हो, या दिवशी सुनील दत्त यांचे हृदयविकारानं निधन झाले. त्यांच्या स्मृतीस मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या सगळ्यांचे विनम्र अभिवादन. मंडळी, ही अशी चतुरस्त्र माणसं गेली तरी कायम आपल्या स्मरणात राहतात, आठवणीत राहतात. आजही सुनील दत्त सिनेरसिकांना तर आठवतातच, पण सर्वसामान्य माणसालाही ते तेवढेच आठवतात. कारण हा उमदा आणि जिगरबाज माणूस जसा पडद्यावर दिसला तसाच तो पडद्याबाहेरही होता, तसाच दिसला. गटा में छुपके सितारे फना नहीं होते, गटा में छुपके सितारे फना नहीं होते, अंधेरी रात के दिल में दिए जला के जियो, मुस्कुरा के जियो, मुस्कुरा के जियो.

0: श्रोते नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। मंडळी, दर भागामध्ये आपण विविध वयोगटातील विद्यार्थी तसेच शिक्षकांशी संवाद साधत असतो। आज सुद्धा या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे जो झेडपीच्या पुण्याच्या शाळेतून आपल्याशी जोडला गेलेला आहे। त्याचं नाव आहे आदित्य जालिंदर ठोंबरे आणि तो इयत्ता 7वी मध्ये शिकतो। तर फॉरेन लँग्वेज शिकण्यामध्ये त्याच्या 4 लेवल पूर्ण झालेले आहेत आणि त्यासोबतच तो 3ही लेवल पहिल्या क्रमांकाने पास झालेला आहे आणि आज त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। तर हाय आदित्य, तुझं अतिशय मनपूर्वक स्वागत।
1: थँक्यू।
0: तू अगोदर कुठल्या शाळेत होतास?
1: झेडपी प्रायमरी स्कूल लोणीकर।
0: आणि आता कुठल्या शाळेत आहेस?
1: विष्णूजी शेकोजी 7वा हायस्कूल वाघोली।
0: बर, आणि आता कितवीला आहेस?
1: 7th मध्ये
0: आहेस। बर, जसं मी उल्लेख केला की तू पहिल्या 3 लेवल तुझा छान पास झालास, तू पहिल्या क्रमांकाने पास झाला, तर मला त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल। आणि तू जर्मन आणि फ्रेंच ह्यापैकी तू कुठली भाषा निवडली आणि कितवीत असताना तू ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलंस?
1: मी 5वीत असताना जर्मन हे कोर्स केले होते आमच्या शाळेत। आमच्या राऊत मॅडमनी आम्हाला ते सांगितले होते, तेव्हा आमच्या शाळेत सोनवणे सर आले होते, त्यांनी मला त्याच्यात घेतले जर्मन लँग्वेज।
0: मग जर्मन लँग्वेज शिकायची हे जेव्हा तुला कळलं त्यावेळेला तुला काय वाटलं?
1: त्यावेळेस मला थोडा आनंद झाला होता की आपण एक नवीन भाषा शिकणार आहोत, त्यामुळे मला खूप आनंद झाला। मी सर्व घरच्यांना सांगितले होते, सुरुवातीला मला पहिल्या लेवल मध्ये हॅलो, गुटेन मॉर्गेन, गुटन टाग, गुटन आबेंड असे काही शब्द आले होते, ते मला खूप छान वाटले।
0: बरोबर, किती छान। अगदी तू लहान होतास, 5वीलाच होतास, मग तुला ती भाषा शिकणं अवघड वाटलं का?
1: नाही, खूप सोपी गेली।
0: बर, तुला जेव्हा कळलं की आपल्याला हा कोर्स करता येणार आहे किंवा ह्या भाषा शिकता येणार आहे, तर त्यावेळेला तुला असं वाटलं का की हे खूप महाग असेल, मग आपण कसं काय ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं, असा काही प्रश्न पडला होता का?
1: नाही, सोनवणे सर आहेत ना, त्यांनी सगळं आम्हाला सांगितले होते कोर्स कसे करायचे, मग तेव्हापासून कोर्स करत होतो, त्यामुळे काही अवघड गेले नाही। 6 महिने टाइम पिरियड होता।
0: बर, आणि मग ज्या वेळेला तू कोर्सला ऍडमिशन घेतलं तर ते शिकत असताना तुला कसं वाटत होतं?
1: ते शिकत असताना पहिली लेवल मला खूप सोपी गेली, जशी जशी लेवल वाढायला लागली तसं थोडा अभ्यास जास्त करायला लागला।
0: अच्छा, बर, मग पहिल्या लेवलला तू किती मार्कांनी पास झाला आणि कितवा नंबर आला होता तुझा?
1: 49 मार्क पडले होते आणि मी फर्स्टच होतो।
0: बर, म्हणजे पहिल्या लेवलला सुद्धा तू पहिला आला आणि तिथून पुढच्या 2ही लेवल म्हणजे एकूण 3 लेवल तू पहिला क्रमांक मिळवलास, बरोबर?
1: ओके,
0: त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन। फ्रेंच आणि जर्मन ह्यामध्ये तुला निवड करायची झाली तर तू कुठली केली असती?
1: जर्मन।
0: आणि फ्रेंच बद्दल?
1: फ्रेंच जर्मन झाल्यानंतर।
0: बरं, तू इतके दिवस झेडपीच्या शाळेत शिकत होता आणि तिथे अशा पद्धतीचा कोर्स पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झाला असेल, मग तुझ्या बरोबर अजून पण काही तुझे मित्र मैत्रिणींनी या कोर्सला ऍडमिशन घेतली असेल, मग त्यांना जेव्हा कळलं की तू पहिला क्रमांक मिळवलायस तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती?
1: त्यांनी सगळ्यांनी मला अभिनंदन केले। त्यांना थोडे हा कोर्स हार्ड वाटत होता, त्यांनी मला विचारले तू कसं करतोस, मी सांगितले की कोर्स करताना कधी पण 1 तास अभ्यास करायचा, रोज जर्मन मधले एक एक वाक्य किंवा नवीन शब्द हे पाठ करायचे।
0: बर, की आदित्य तुझं सेल्फ इंट्रोडक्शन तुला जर्मन भाषेत द्यायला आवडेल का?
1: येस।
0: मग आम्हाला बोलून दाखवशील का?
1: हा, येस। हॅलो, इच बिन आदित्य, इच कोमाउजेस इंडियन, इच कोमाउज पुणे, इच ओनेन इन पेरने फाटा, इच बिन स्टुडंट, इच बिन ड्रायझेन झेरे आम, इच स्पीच मराठी, इंग्लिश, हिंदी उंड दुआईच, इच पायलेन क्रिकेट, इच ट्रिंकेन टॅफी, माय हॉबीज जिन उचेन स्विम।
0: अरे वा, किती छान। आता तू 4थ्या लेवलला आहेस आणि आता तुझी शाळा पण बदललेली आहे, मग आता इथल्या शाळेमधले शिक्षक असतील किंवा इतर मित्र मैत्रिणी असतील यांचं काही सहकार्य तुला मिळत आहे का?
1: नाही, ही शाळा थोडी नवीन आहे त्यामुळे मी तिथे नवीन मित्र नाही झाले आहेत आताशी, त्यामुळे ते मला विचारतात की आम्ही पण घेऊ का कोर्स। मी म्हणलं सरांना मी फोन करून विचारतो, सर एकदा शाळेत आलते तेव्हा मग मी त्यांना विचारले होते की सर माझ्या काही मित्रांना तुमच्याकडून कोर्स करायचा आहे तर त्यांना करून देताल का. सर म्हणले की एका वयवर सगळ्या मित्रांची तेव्हा नाव लिहिली, सगळी रक्कम जमा करून मी सरांना दिली. आता माझे मित्र पण कोर्स करतात, जॉईन केले, आता त्यांची पण परीक्षा असेल.
0: वा वा वा, किती छान. म्हणजे तू तर शिकतो आहेसच पण तुझ्यामुळे तुझे इतर मित्र सुद्धा प्रेरित झाले आणि इतक्या छोट्या वयामध्ये तू त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन ठरला, ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे. तर आदित्य, ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये तुला घरच्यांचा सपोर्ट कसा होता की एखादी परकीय भाषा आपण शिकायची म्हटल्यावरती घरच्यांना जेव्हा तू सांगितलं त्यावेळेला त्यांनी तुला सपोर्ट केला की त्यांची इच्छा नव्हती, कसं होतं घरचं वातावरण त्यावेळेला?
1: पप्पांचं व मम्मीचं खूप प्रोत्साहन होतं. ते म्हणत होते की तू शिक, ही शिकल्यामुळे बाहेर नवीन नवीन देशात किंवा आपले शब्द घेतले जातात, त्यामुळे मग पप्पा माझे जपानला जाऊन आलते ना, मग त्यामुळे पप्पांना पण भाषा आवडत होती अशी वेगवेगळी, त्यामुळे पप्पा म्हणले तू असे कोर्स करत जा.
0: अच्छा, आदित्य तुझी आई सुद्धा आता तुझ्या सोबत आहे, मी थोडस आईशी सुद्धा गप्पा मारू इच्छिते. तर नमस्कार.
2: नमस्कार. नमस्कार
0: ताई, तुमचं नाव सांगा.
2: माझं नाव पूनम जालिंदर ठोंबरे. मी आता पेरणे फाटाला राहते, वाघोली जवळ पेरणे फाटा आहे, 7-8 किलोमीटर अंतरावर. माझा मुलगा पहिला इथे लोणीकंद मध्ये ZP प्रायमरी स्कूल लोणीकंद आहे तिथे शिकत होता, आणि तिथेच आम्हाला 5वी मध्ये हे कळालं की बाबा नाही का थोडेसे लँग्वेज, फॉरेन लँग्वेज पण शिकवल्या जातात, असं असं ऑनलाईन वगैरे कोर्स आहेत. तर मग मी त्यासाठी मॅडमला विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं, धुमाळ मॅडम, राऊत मॅडम याच्या ज्या टीचर होता क्लास टीचर, की आदित्य आपला भाषण वगैरे हा छान करायचा पहिल्यापासून सुरुवातीला वर्गात, त्याच्यामुळे त्यांना असं कोणताही उद्या भाषण असलं तरी पण मला त्या आदल्या दिवशी फोन करून सांगायचे की उद्या हे भाषण आहे, हे पाठ झालं पाहिजे, या या टायमिंगला आहे, याला पाठवा. म्हणजे कॉन्फिडन्सले तो करून जायचा आणि व्यवस्थित बोलायचा पण, त्यामुळे त्यांना माहिती होते की हा हे करू शकतो की तुम्ही जॉईन करा. ते लावल्यानंतर मी पण पहिला सुरुवातीला त्याला सुरुवातीपासूनच मी पण त्याच्यासोबत बसायचे, तो शाळेतून यायच्या आधी रोज एक तास मी त्याचं एका एक नोटबुक केली होती त्याच्यात, आज हे करायचे बरं का शब्दपाठ, आज हा एवढं झालं पाहिजे, आणि त्यांनी केलं की मग मी त्याची रिव्हिजन घ्यायचे. जसे असे बाकीचे आपण हा पण 7वीचा अभ्यास म्हणा वगैरे ते चालू असताना हा पण त्याचं थोडस घ्यायचं असं.
0: तो जेव्हा जेव्हा पहिला आला, तिन्ही लेवलला तो पहिला आला, तर त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं, काय भावना होत्या तुमच्या?
2: एक म्हणजे आनंद वाटला की जाऊ दे, आपण केलं तर ते मला वाटत नव्हते की एवढं होईल, म्हणजे नाही का सक्सेस वगैरे असा पहिला येईल असं या दृष्टीने नाही, पण एक भाषा म्हणून मी म्हणजे नंबरच यावा असं काही नाही की आपला मुलगा पहिलाच यावाच नाही, पण त्याला तो करतो ना हे किती त्याला जाते किंवा नवीन नवीन अंक म्हणा आकडेमोडी सगळी त्याच्या त्या आकडेमोडी पण आहे त्याच्यात पूर्ण, जसे आपण 1, 2, 3, 4 घ्या बाकीच्या मुलांना जसं शिकतात तसं हे पण जर्मन मधून पण ते बरंच आहे, तर ते शिकलं ना हेच म्हणजे मला वाटत की नंबर नको काढू पण सगळं घे
0: बरोबर.
2: नंबर साठीच नाही पण ते नंबर येत गेले तर ते थोडासा आनंद वाटायचाच, कारण त्याच्या मग इथं शाळेत पण वगैरे पण क्लास टीचर वगैरे सगळे त्याचे शाळेत सत्कार वगैरे करायचे, त्यांना पण आनंद वाटायचा ना की आपल्या वर्गात एक मुलगा जर्मन शिकतोय. मग ते 15 ऑगस्ट वगैरे असले की मग ते कार्यक्रमाला बोलवायचे आम्हाला पण, आणि स्टेजवर त्याचा सत्कार वगैरे करायचे, बघा आपल्या शाळेतला विद्यार्थी हा असं असं शिकतोय, आणि आता त्याची दुसरी लेवल आहे, दुसरी झाली की तिसरी असं, आणि 6 महिन्याचा टाइम पिरियड होता ना त्याच्यामुळे थोडस बाबा एक्झाम आली शाळेची तर तो अभ्यास थोडस, पण हे पण करत राहिले मी पण त्यातलं थोडस.
0: काय वाटतं तुम्हाला, शैलेश लेले सरांनी जी ही सुरुवात केली आहे फॉरेन लँग्वेज सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना आणि इतक्या कमी आणि माफक दरामध्ये, तर तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली?
2: खूप छान, म्हणजे नाही का कमी दरात वगैरे तर आहेच, पण असं घरोघरी म्हणजे मुलांना घरात बसून सुद्धा हे एवढं छान भाषा शिकायला, म्हणजे नाही का हा अभ्यास करून त्यासाठी नाही का म्हणजे समजा एखादा जॉईन करायचे लांब जावं लागतंय असं पण नाही, आपल्याला घरात ऑनलाईन पण हे सगळं अवेलेबल होतं, एक छान संकल्पना आहे. म्हणजे घरात समजा आता मी जॉबला नाही जात पण घरात मुलांचं घेऊ शकते ना. आता मी पण BSc झालेली आहे पण मी जॉब वगैरे नाही करत, पण घरात बसून तर आपल्या मुलांना तर देऊ शकतो ना आपण आपली हे, त्यामुळे ते घरात बसून हे मिळतंय हे खूप महत्वाचं आहे, आणि आपली मुलं शिकतायत पुढं चांगलंच आहे ना, आनंदच आहे.
0: तर आता ह्या फॉरेन लँग्वेज शिकल्याचा काय त्याला पुढे फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
2: पुढे जरी आपण बाहेर पाठवलं समजा जर्मन मध्ये वगैरे असं जरी नाही पाठवलं समजा नाही आपल्या इथं आपण प्रॉपर आहे समजा असं वाटतं घरच्यांना की जरी आपण शिकलो तरी काय त्याचं कुठं पण ते जाऊ दे ना नाही जरी गेलं तरी पण एक भाषा म्हणून तर चांगलंच आहे ना पुढं आपल्या जरी पुण्यात वगैरे कुठेही कंपन्या जरी असल्या तर तिथं पण जॉईन करू शकतो आपण पुढं बँकिंगचे व्यवहार वगैरे त्याला ह्या जर्मन मधून जर आले तर पुढं त्याला त्याच्यात जास्त इंटरेस्ट पुढे आला तर तो होऊ शकतो ना काय पण त्याच्यात मास्टर
0: नक्कीच नक्कीच
2: त्यामुळे मी प्रोत्साहन नाही तर घरात म्हणतात की नाही का आपण आपली शेती आपण काय जर्मनीला जाणार आहे का पण त्यासाठीच नाही आपली एक भाषा म्हणून पण आपण आणि पुढे काय सांगावं जर त्याला त्याच्यातच जरी इंटरेस्ट राहिला आणि त्याच्यात जरी नाही का मास्टर झाला तर
0: नक्की तर चांगलीच गोष्ट आहे खरोखरच
2: त्यामुळे मग मी त्याला शिकत राहिले
0: नक्की नक्की खूपच छान तुमच्या पाठिंब्यामुळे तो आज चौथ्या लेवलला येऊन पोहोचलाय आणि प्रत्येक वेळेला त्यांनी पहिला क्रमांक मिळवलाय ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे तर आता आपल्याला जे काही ऐकणारे श्रोते आहेत त्याच्यात अनेक पालक आहेत त्यांची पण मुलं चौथी पाचवीला आहेत किंवा इतर मोठ्या इयत्तांमध्ये आहेत तर अशांना तुम्हाला काही सल्ला द्यावासा वाटतो का
2: सर्वांनी उलट हे जॉईन करावं नवीन नवीन भाषा शिकाव्या मी तर म्हणेन सगळ्यांना की बाबा नाही मला जॉबच मिळावा यासाठी नाही पण एक चांगलंच आहे म्हणजे पुढं सगळ्यांसाठी छानच आहे
0: नक्कीच
2: आल्या पाहिजे आपल्याला सगळ्या भाषा आल्या पाहिजे
0: बरोबर आता आदित्यकडे येते मी पुन्हा एकदा तर आदित्य तुला आता सगळ्या मित्रांच्या सोबत बोलत असताना शाळेत फिरत असताना किंवा तुला वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलवतात त्यावेळेला तुला कसं वाटतं काही आपण इतरांपेक्षा स्पेशल आहोत असं फील येतो का कधी
1: नाही सर्वच मित्र सारखेच असतात
0: तुझं हे निरागस उत्तर ऐकून खरंच खूप छान वाटलं आणि तू असाच डाऊन टू अर्थ राहा चांगला अभ्यास कर चांगल्या ठिकाणी नोकरीला राहा आणि आपल्या देशाचं नाव रोशन कर असंच मी तुला म्हणेन पण तुझ्या वयोगटातली जी काही मंडळी आहे तुझ्या वयाचे जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना तुला काय सांगावं असं वाटतं की फॉरेन लँग्वेज का शिकली पाहिजे आपण
1: त्यामुळे आपण काहीतरी मोठे बनू शकतो किंवा त्यामुळे आपले काहीतरी करिअर घडू शकते यामुळे इतर देशातही आपले नाव मोठे होऊ शकते यासाठी
0: नक्की खूप छान खूप अभिनंदन तुझं आज तुम्हा दोघांशी बोलून खूप छान वाटलं आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती तुझी होत राहो अशा सदिच्छा देते आणि आज तू वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलास आमच्या सगळ्या श्रोत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यासाठी तुझे मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा पुन्हा एकदा
1: थँक्यू
0: तर मंडळी आपल्या झेडपीची सुद्धा मुलं कुठे कमी नाहीत किंवा ठरवलं तर काहीही माणूस करू शकतो आणि जर का योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळालं अर्थातच पालकांची साथ लाभली तर असे अनेक आदित्य तयार होतील यात काही शंका नाही तर आत्तापुरतं आपण इथेच थांबूया फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते

0: असा फायदा होतो की आपण प्रत्येक शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवत असतो, परंतु ते काय करतो, आपण आपल्या शाळेपुरते मर्यादित ठेवतो, ते दुसऱ्यांना माहीत होत नाही. तर त्या विनोबा ऍप असं एक व्यासपीठ आहे की तिथं आपले उपक्रम सुद्धा आपण टाकू शकतो, ते इतरांना दिसतात आणि इतरही बरेच उपक्रमशील शिक्षक असतात, तर ते काय राबवताय त्यांच्या शाळेमध्ये त्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात.
1: बरोबर.
0: आणि त्यातून बरंच काही शिकायला मिळतं आपल्याला.
1: बरोबर. मग तुम्ही जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं ऍप आहे हे समजलं, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं की थोडं चॅलेंजिंग वाटलं होतं, कसं वाटलं होतं?
0: हो, सुरुवातीला तर चॅलेंजिंग वाटलं, परंतु ज्यावेळेस ते पोस्ट ऑफ मंथ वगैरे दिले आणि त्यात त्या शिक्षकांना नवीन प्रेरणा मिळत गेली.
1: बरोबर.
0: ते अजून त्यांच्या शाळेत उपक्रम राबवत गेले आणि त्या उपक्रमांमुळे काय होतं की विद्यार्थी हे अजून प्रोत्साहित होतात. त्यांना ज्यावेळेस शिक्षक आपली व्हिडिओ करताय, आपण जे ऍक्टिव्हिटी करतोय शाळेमध्ये त्याची व्हिडिओ करताय हे विद्यार्थ्यांना समजतं, शिक्षकांच्या मोबाईलमध्ये आपला व्हिडिओ आहे, तर त्यांना खूप आनंद होतो आणि अभ्यासाकडे पण त्यांचा ओढा आपोआप वाढतो की आपण हे केल्यानंतर, एखादा उपक्रम केल्यानंतर, आपण वाचून दाखवल्यानंतर सर आपले व्हिडिओ करताय, आपण कविता म्हणून दाखवल्यानंतर सर आपले व्हिडिओ करताय, विद्यार्थ्यांना त्याचा आनंद होतो.
1: बरोबर. बर, आणि मग आतापर्यंत तुम्ही किती पोस्ट शेअर केल्या असतील अंदाजे?
0: साधारणपणे एक 40 ते 45 पोस्ट आतापर्यंत शेअर केलेल्या असतील.
1: बर, मग ज्यावेळेला तुम्ही म्हणता की व्हिडिओ काढत असतो, मग त्यावेळेला विद्यार्थ्यांमध्ये कधी अशी चुरस निर्माण झाली का, सर आता माझा पण काढा किंवा काय, मी पाठ करणार, असं कधी काही स्पर्धा त्यांच्यात दिसली का?
0: व्हिडिओ ज्यावेळेस मी सांगतो की आपण या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्यावेळेस ते त्यांचे गट करून येतात, सर यावेळेस आमच्या गटाचा व्हिडिओ करा की आम्ही सहभाग घेतो, मागच्या व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थ्यांना तुम्ही घेतलं होतं, या व्हिडिओमध्ये आम्ही करणार, म्हणजे ते हक्काने सांगतात की या व्हिडिओमध्ये आम्ही येणार.
1: बरं, आणि मग ज्याला असे व्हिडिओ बनवले जातात त्याचं पोस्ट टाकलं जातं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सुद्धा मिळतं, मग हे सगळं जेव्हा घरी कळलं पालकांना, मग त्यावेळेला त्यांचा कधी काही दृष्टिकोन बदलल्यासारखा वाटला का?
0: पालकांचा नक्कीच दृष्टिकोन बदलला. ज्यावेळेस हे शैक्षणिक साहित्य पुरस्काराच्या स्वरूपात आम्हाला मिळत असतं आणि आम्ही जे विद्यार्थ्यांमध्ये ते साहित्य वितरित करतो, तर आपल्या मुलाला हे बक्षीस स्वरूपात मिळालंय हा दृष्टिकोन पालकांचा तयार होतो आणि शाळेत काहीतरी ऍक्टिव्हिटी चालतीये त्याने पालक पण खुश होतात.
1: बर, मग आतापर्यंत काय काय शैक्षणिक साहित्य मिळालं?
0: रंगपेट्या, पाऊच असतं ते, आणि कंपास बॉक्स मधील साहित्य अशा स्वरूपाचं, स्माइली अशा पद्धतीचे. आणि स्माइलीचा वापर आम्ही कसा करतो की विद्यार्थ्यांना वेगवेगळे चॅलेंजेस देतो की सर्वात जास्त जोड शब्द लिहून आणणे, सर्वात जास्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द कोण लिहून आणतं, आणि जो विजेता असतो रोजचा तर त्याला ती एक स्माइली द्यायची, त्याच्या खिशाला लावत होतो आणि दिवसभर ती स्माइली एक बक्षिसाप्रमाणे मिरवतो.
1: क्या बात आहे, वा छान. आणि शाळेची इमारत कशी आहे, परस बाग वगैरे आपण काही केली आहे का?
0: शाळेची इमारत, माझ्या शाळेमध्ये 3 वर्ग खोल्या आहेत, शाळेला एकूण 5 गुंठ्याचं शाळेचं क्षेत्रफळ आहे आणि छोटीशी एक परस बाग आम्ही शाळेमध्ये तयार केलेली आहे. त्या परस बागेला सुद्धा आम्हाला 100% पालकांचं सहकार्य लाभलेलं आहे. ते परस बागेची जागा खोदण्यापासून पालकांनी सुरुवातीला ते ट्रॅक्टर आणून बघितला, पण तेवढ्या जागेत ते ट्रॅक्टरने होत नव्हतं, पालकांनी स्वतः तिथं खोदून दिलं ते आम्हाला आणि रोपे पुरवले, आम्ही काही नर्सरी मधून आणले. आणि मागच्या वर्षी जी आम्ही परस बाग केली होती तर वर्षभर त्याचा भाजीपाला आम्हाला शालेय पोषणासाठी पुरला होता.
1: वा, क्या बात, छान. आणि या व्यतिरिक्त आपण दप्तर मुक्त शनिवार वगैरे कसा काय ऍक्टिव्हिटी घेतो त्या दिवशी?
0: दप्तर मुक्त शनिवार मध्ये आम्ही कवायती, वाचनाचे वेगवेगळे उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने एक सराव चाचण्या आम्ही घेत असतो.
1: बर,
0: आमच्याकडे मी ज्ञानी होणार असा एक उपक्रम चालू आहे, तर त्यामध्ये रोज 5 प्रश्न आम्ही विद्यार्थ्यांना देतो, ते 5 प्रश्न आलेले असतात आम्हाला ग्रुपवर येतात, व्हॉट्सअप ग्रुपवरती ते 5 प्रश्न देतो आणि आठवड्याभराची आणि मागील झालेले प्रश्न त्याचा सराव तोंडी किंवा लेखी अशा शनिवारच्या दिवशी आम्ही त्याची सराव चाचणी घेतो.
1: बर, तुम्हाला आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले पोस्ट ऑफ द मंथ?
0: मला तालुका स्तरावरती 4 ते 5 वेळा पुरस्कार मिळालाय.
1: बर,
0: जिल्हा स्तरावर हा माझा पहिलाच पोस्ट ऑफ मंथ.
1: बर, यावेळेला काय कॉन्सेप्ट होती तुमची?
0: यावेळेस मी इंग्रजी कविता जी आहे इयत्ता 5वीची, तर त्याची एक व्हिडिओ बनवली होती आणि ती पोस्ट

0: अच्छा बर, काय वाटतं तुम्हाला हा ऍप विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कसा उपयोगी आहे?
1: नक्कीच उपयोगी आहे, कारण काय होतं, नेहमी तोच तोचपणा विद्यार्थ्यांनाही नको वाटतो आणि शिक्षकांनाही नको वाटतं. वेगळं काहीतरी केलं तर ते विद्यार्थी पण खुश होतात आणि थोडं एनर्जेटिक वाटतं त्यांना. आणि शिक्षकांना नक्कीच वेगवेगळे उपक्रम या ऍपवर इतर शिक्षक जे राबवत असतात, प्रत्येक शिक्षक हा उपक्रमशील असतोच, परंतु प्रत्येकाची नवीन क्रिएटिव्हिटी असते. एकच गोष्ट प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो.
0: बरोबर.
1: आणि त्या संकल्पना शिक्षकांना या व्हिडिओच्या माध्यमातून, ऍपच्या माध्यमातून शिकायला मिळतात आणि त्या आपल्या वर्गात शिक्षक राबवत असतात.
0: बर, आणि इतर शिक्षकांनी टाकलेल्या पोस्ट पैकी तुम्ही काही राबवलंय का आपल्या शाळेवर?
1: हो नक्कीच, इतर शिक्षकांनी जे स्पेलिंग बीचे वगैरे व्हिडिओ बघितल्या मी आणि त्या पद्धतीने मग मलाही प्रोत्साहन मिळालं. मग मीही माझ्या वर्गामध्ये त्या स्पेलिंग बीसच्या संदर्भात तयारी सुरू केली, विद्यार्थ्यांना स्पेलिंग देत गेलो. त्यानंतर स्पोकन इंग्लिश एक चालू आहे आपल्याकडे, तर मी स्पोकन इंग्लिशची व्हिडिओ स्वतःच्या शाळेची तर अपलोड केली नाही, परंतु माझ्या शाळेत आजही या स्पोकन इंग्लिशच्या संकल्पनेनुसार मी छोटछोटे डायलॉग विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतो आणि इयत्ता पहिलीचे मुलंही खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात.
0: क्या बात आहे, वा. आणि एकूणच काय सांगावं असं वाटतं इतर पालकांना किंवा शिक्षकांना की हा ऍप का वापरा?
1: हा ऍप आपल्याला नवीन नवीन संकल्पना समजण्यासाठी आणि जे आपण उपक्रम वर्गात राबवतो तर त्याला एक व्यासपीठ मिळवण्यासाठी अतिशय चांगला आहे, त्याच्यामुळे सर्वांनी हा वापरावा असं मी सजेस्ट करेल.
0: बर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, ह्या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लक्षात राहिलेला काही प्रसंग सांगावा असं वाटतो का?
1: तसे शाळेमध्ये अनेक प्रसंग आहे लक्षात राहण्यासारखे, परंतु छोटी शाळा आहे आमची आणि मागील वर्षी जे आपल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा राबवल्या जातात, तर या स्पर्धांमध्ये माझी शाळा अतिशय छोटी शाळा असून केंद्रात बरेचसे बक्षीस आम्ही मिळवले आणि तो खूप अभिमानाचा क्षण होता आणि अविस्मरणीय क्षण होता की तेव्हापासून जी पालकांची आणि विद्यार्थ्यांची आपल्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून
0: वा
1: आमच्या शाळेचा 100% होता. विद्यार्थी गुणवत्ता यादीपर्यंत जाऊ नाही शकले, परंतु पुढच्या वेळेस आम्ही नक्की प्रयत्न करू.
0: नक्कीच, खूप छान वाटलं सर आज तुमच्याशी गप्पा मारून.
1: आणि विनोबा ऍप या संस्थेतर्फेच आम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केलं जातं आणि तज्ज्ञ शिक्षक त्याच्यामध्ये बोलवले जातात आणि त्याचा खरंच खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आमच्या कामावरती होतो आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती होतो. तसेच मागील वर्षी सराव चाचण्या सुद्धा त्यांनी स्कॉलरशिपच्या घेतलेल्या होत्या. त्या सराव चाचण्यांमुळे काय झालं, विद्यार्थी जी परीक्षेची भीती आहे प्रत्यक्ष आपल्या शाळेतून दुसरीकडे जाऊन पेपर लिहिण्याची, तर ती भीती या सराव चाचण्यांमुळे पूर्णपणे कमी झाली. तर त्याच्यामुळे मी विनोबाच्या टीमला धन्यवाद.
0: नक्कीच, तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आणि आज आपण इथे आलात आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद. तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या राहुल तेलोरे सर यांच्याशी, जे आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णवाडी दुगलगाव येवला या ठिकाणाहून. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

ईश्वर दर्शन दिले आम्ही चमत्कार पाहिले। स्वामी चरणाशी आमचा

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? अहो, असायलाच पाहिजे. आणि मजे मजेनं छान हसताय ना तुम्ही सगळे? अहो, हसायलाच पाहिजे. पण मंडळी, आनंदात तर काय? अहो, कोणीही हसेल, पण गमों का दौर भी आहे तो मुस्कुरा के जियो. आणि हे आपल्याला आग्रहानं सांगतायत कोण? पहा हा, एकतर साहिर, दुसरे संगीतकार रवी, तिसरे बुलंद आवाजाचे गायक महेंद्र कपूर, आणि चौथे म्हणजे पडद्यावर हे सगळं साकार करणारे सुनील दत्त. येस, सुनील दत्त. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं शेवटी सुनील दत्त यांच्यापर्यंत असं आणण्याचं काय कारण? मित्रांनो, कारण हेच की आज आपण आपली ही गीत प्रतिमा डेडिकेट करतोय सुनील दत्त यांच्या स्मृतींना, त्यांच्याच स्मरण दिनानिमित्त, स्मृती दिनानिमित्त. आज त्यांची गाणी, त्यांच्या आठवणी, आणखीन बरंच काही आपल्याला खुणावतंय, बोलावतंय. तो पहा, तो आवाज बोलवतोय आपल्याला त्या तिथं पलीकडं. ये वादियां, ये फिजाएं बुला रही है तुम्हें.

0: सदाए।
1: श्रोते हो, सुनील दत्त यांचं खरं नाव होतं बलराज दत्त, पण मग ते बलराजचे सुनील कसे झाले सांगतो। त्याचं असं झालं की त्या काळी अभिनेते बलराज साहनी हे मोठ्या फॉर्ममध्ये होते, त्यांच्या नावाशी साधर्म्य नको म्हणून सुनील दत्त बनले ते, आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं नाव बदलणं फार कॉमन होतं त्या काळात, आजही आहे। तर रेल्वे प्लॅटफॉर्म हा सुनील दत्त यांचा पहिला चित्रपट डेब्यू, आणि वर्ष होतं 1955। त्यांचा सिनेमात चंचू प्रवेश तर झाला, पण त्यांना स्टारडम मिळालं ते मदर इंडिया या भव्य चित्रपटामुळं। डायरेक्टर मेहबूब खान यांचा हा मोठा प्रोजेक्ट 1957 मदर इंडियामुळं त्यांना प्रसिद्धी प्रतिष्ठा हे सगळं तर मिळालंच, पण नरगिसही मिळाली जीवनसाथी म्हणून, त्याही मिळाल्या त्यांना 1958। पडद्यावर सुनील दत्तच्या आईची भूमिका साकारणाऱ्या नरगिस रिअल लाईफमध्ये त्यांच्या अर्धांगिनी बनल्या। मदर इंडिया हिट झाला सुपर डुपर, आणि सुनील दत्त ही मग चल पडे, न भगवान न शैतान, बस एक इंसान।

मित्रांनो, मदर इंडियाने सुनील दत्तच्या करिअरचे दरवाजे जणू उघडून दिले, कारण साधना आणि बिमल रॉय यांचा सुजाता हे दोन्हीही सुपरहिट झाले त्यानंतर. सुजाताने तर नॅशनल फिल्म अवॉर्ड सुद्धा पटकावलं. मग काय विचारता, हम हिंदुस्तानी, छाया, गुमराह असे एकामागून एक यशस्वी चित्रपट येत गेले आणि सुनील दत्तही यशाच्या पायऱ्या चढत गेले. अरे, गुमराहचं नाव आलं आणि त्याचं गाणं नाही झालं असं कसं होईल बरं? साहिर, रवी आणि गायक महेंद्र कपूर यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेलं एक छानसं गाणं आहे या चित्रपटात, जे आपल्यापैकी कित्येकांना भूतकाळात घेऊन जाईल. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, ऐकूया.

चलो इकबार ही शायरची फार जुनी शायरी, पण गुमराहाच्या निमित्ताने तिला उजाळा मिळाला. याच गाण्यासाठी महेंद्र कपूर यांनाही फिल्मफेअरचं अवॉर्ड मिळालं होतं, बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर. असंच फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट ॲक्टर हे सुनील दत्त यांनाही मिळालं, मुझे जीने दो मधल्या डाकूच्या भूमिकेसाठी. छाया या चित्रपटामध्येही त्यांच्या वाट्याला फार छान गाणी आली होती, तलत महमूद यांनी गायलेली. मित्रांनो, इतना न मुझसे तू प्यार बढा हे अप्रतिम ड्युएट आपण आवडीने ऐकतो नेहमी, पण हेच गाणं सोलो फॉर्ममध्ये सुद्धा आहे बरं का? ऐकायचंय, ऐकूया. इतना न मुझसे तू प्यार बढा.

मंडळी, सुनील दत्त यांना 60 दशक खरंच लकी ठरलं. त्यांचा वक्त हा तर मल्टीस्टार कास्ट असा चित्रपट होता. गाणीही एकावून एक होती, सगळी सरस आणि मस्त गाणी. त्यानंतर लगेच आला खानदान. खानदान आला ते सुनील दत्त यांना फिल्मफेअरचं दुसरं अवॉर्ड घेऊनच आला. प्रेक्षकांना खानदान फार आवडला. त्यातला नूतनचा रोलही सोज्वळ असा होता. पण पडोसन ही खरीच चतुरणार. आता या पडोसनला आपला हा भोला काय सांगतोय बरं, चला तेही ऐकूया. तो सांगतोय, कहना है आज तुमसे ये पहली बार.

मित्रांनो, सुनील दत्त यांची फिल्मी करिअर मिड 60s मध्ये ऐन बहरात आली होती. तिचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि त्यात चिराग, रेशमा और शेरा, हीरा, गीता मेरा नाम, प्राण जाए पर वचन न जाए, उमर कैद, जानी दुश्मन असे थोडेसे बी ग्रेड वाटावे असे सिनेमे आले. काही चालले, काही पडले, पण त्यात मीरा साया, आम्रपाली किंवा हमराज आणि मिलन यांची सुद्धा मजा नव्हती. त्यांचा करिश्मा थोडा झाकोळल्यासारखा झाला त्या काळात, अंधारल्यासारखं झालं. आणि मग अशा अंधारल्यावेळी, सांजवेळी आपल्याला चिराग आठवणार नाही तरच नवल. चिराग दिल का जलाओ, बहुत अंधेरा है.

करिअरच्या सेकंड इनिंगच्या अखेरीस सुनील दत्त यांच्या वाट्याला आल्या चरित्र भूमिका. कॅरेक्टर रोल्स शान, मुन्नाभाई MBBS वगैरे वगैरे. मुन्नाभाई ही त्यांची शेवटची फिल्म. वर्ष होतं 2003. श्रोते हो, आपल्या फिल्म इंडस्ट्रीत अभिनयाबरोबरच राजकारण करणाऱ्या व्यक्ती आणि हस्तीही बऱ्याच होऊन गेल्या, आजही आहेत. सुनील दत्तही त्यापैकीच एक. सलग 5 वेळा ते खासदार झाले. एवढंच नव्हे तर युवक कल्याण आणि क्रीडा या विभागाचे ते मंत्रीही होते. म्हणजे नेता आणि अभिनेता अशा दोन्ही रोल्समध्ये ते आपल्याला दिसले. सक्सेसफुली झाले. नंतर मुंबईचे शेरीफ हे मानाचे पदही त्यांना बहाल करण्यात आले होते. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, प्रभावी आवाज आणि दांडगा अनुभव या जोरावर त्यांनी हे सगळं मिळवलं आणि हो टिकवलं. आता एवढं सगळं भाग्य लाभल्यावर त्याबद्दल आभार मानणं तर आलंच. दोस्तांचे, मित्रांचे आणि त्यांचे एहसान व्यक्त करणंही तेही आलंच. पाहूया कसं व्यक्त करतायत ते हे सगळं. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों.

मी त्यांनी केली आणि लोकांचे जनतेचे आशीर्वाद घेतले. नरगिस दत्त फाउंडेशन सुद्धा त्यांनीच निर्माण केलं आहे. स्वर्गीय नरगिस दत्त यांच्या स्मरणार्थ या कॅन्सर हॉस्पिटलमधून अनेक कर्करोगांशी झुंजणाऱ्या रुग्णावर इलाज केला जातो. त्यांच्या या सगळ्याच कामाची दखल घेतली गेली आणि त्यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कार देखील देण्यात आला होता. हे सगळे मानसन्मान आणि हारतोरे स्वीकारत असताना त्यांना कुठेतरी नरगिस दत्त यांच्या आठवणी सलत असणार. दिन ढळला होता आणि आता ते एकटे होते. आतल्या आत अश्रूंना वाट मोकळी करून देत होते ते. आपके पहलू में आकर रो दिए, दास्ताने गम सुनाकर रो दिए. ऐकूया.

अखेर 25 मे 2005 हा दिवस उजाडला. श्रोते हो, या दिवशी सुनील दत्त यांचे हृदयविकारानं निधन झाले. त्यांच्या स्मृतीस मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या सगळ्यांचे विनम्र अभिवादन. मंडळी, ही अशी चतुरस्त्र माणसं गेली तरी कायम आपल्या स्मरणात राहतात, आठवणीत राहतात. आजही सुनील दत्त सिनेरसिकांना तर आठवतातच, पण सर्वसामान्य माणसालाही ते तेवढेच

0: श्रोते नमस्कार, त्याने मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। मंडळी, दर भागामध्ये आपण विविध वयोगटातील विद्यार्थी तसेच शिक्षकांशी संवाद साधत असतो। आज सुद्धा या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे जो झेडपीच्या पुण्याच्या शाळेतून आपल्याशी जोडला गेलेला आहे। त्याचं नाव आहे आदित्य जालिंदर ठोंबरे आणि तो इयत्ता 7वी मध्ये शिकतो। तर फॉरेन लँग्वेज शिकण्यामध्ये त्याच्या 4 लेवल पूर्ण झालेले आहेत आणि त्यासोबतच तो 3ही लेवल पहिल्या क्रमांकाने पास झालेला आहे आणि आज त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। तर हाय आदित्य, तुझं अतिशय मनपूर्वक स्वागत।
1: थँक्यू।
0: तू अगोदर कुठल्या शाळेत होतास?
1: झेडपी प्रायमरी स्कूल लोणीकल।
0: आणि आता कुठल्या शाळेत आहेस?
1: विष्णूजी शेकोजी 7 हायस्कूल वाघोली।
0: बर, आणि आता कितवीला आहेस?
1: 7th
0: मध्ये आहेस। बर, जसं मी उल्लेख केला की तू पहिल्या 3 लेवल तुझ्या छान पास झालास, तू पहिल्या क्रमांकाने पास झाला, तर मला त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल। आणि तू जर्मन आणि फ्रेंच यापैकी तू कुठली भाषा निवडली आणि कितवीत असताना तू ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलंस?
1: मी 5वीत असताना जर्मन हे कोर्स केले होते आमच्या शाळेत। आमच्या राऊत मॅडमनी आम्हाला ते सांगितले होते, तेव्हा आमच्या शाळेत सोनवणे सर आले होते, त्यांनी मला त्याच्यात घेतले जर्मन लँग्वेज।
0: मग जर्मन लँग्वेज शिकायची हे जेव्हा तुला कळलं त्यावेळेला तुला काय वाटलं?
1: त्यावेळेस मला थोडा आनंद झाला होता की आपण एक नवीन भाषा शिकणार आहोत, त्यामुळे मला खूप आनंद झाला। मी सर्व घरच्यांना सांगितले होते, सुरुवातीला मला पहिल्या लेवलमध्ये हॅलो, गुटेन मॉर्गेन, गुटन टाग, गुटन आबेंड असे काही शब्द आले होते, ते मला खूप छान वाटले।
0: बर बर, किती छान। अगदी तू लहान होतास, 5वीलाच होतास, मग तुला ती भाषा शिकणं अवघड वाटलं का?
1: नाही, खूप सोपी गेली।
0: बर, तुला जेव्हा कळलं की आपल्याला हा कोर्स करता येणार आहे किंवा ह्या भाषा शिकता येणार आहे, तर त्यावेळेला तुला असं वाटलं का की हे खूप महाग असेल, मग आपण कसं काय ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं, असा काही प्रश्न पडला होता का?
1: नाही, सोनवणे सर आहेत ना, त्यांनी सगळं आम्हाला सांगितले होते कोर्स कसे करायचे, मग तेव्हापासून कोर्स करत होतो, त्यामुळे काही अवघड गेले नाही। 6 महिने टाइम पिरियड होता।
0: बर, आणि मग ज्या वेळेला तू कोर्सला ऍडमिशन घेतलं तर ते शिकत असताना तुला कसं वाटत होतं?
1: ते शिकत असताना पहिली लेवल मला खूप सोपी गेली, जशी जशी लेवल वाढायला लागली तसं थोडा अभ्यास जास्त करायला लागला।
0: अच्छा, बरं, मग पहिल्या लेवलला तू किती मार्कांनी पास झाला आणि कितवा नंबर आला होता तुझा?
1: 49 मार्क पडले होते आणि मी फर्स्टच होतो।
0: बर, म्हणजे पहिल्या लेवलला सुद्धा तू पहिला आला आणि तिथून पुढच्या 2ही लेवल म्हणजे एकूण 3 लेवल तू पहिला क्रमांक मिळवलास, बरोबर?
1: ओके,
0: त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन। फ्रेंच आणि जर्मन यामध्ये तुला निवड करायची झाली तर तू कुठली केली असती?
1: जर्मन।
0: आणि फ्रेंच बद्दल?
1: फ्रेंच जर्मन झाल्यानंतर।
0: बरं, तू इतके दिवस झेडपीच्या शाळेत शिकत होता आणि तिथे अशा पद्धतीचा कोर्स पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झाला असेल, मग तुझ्या बरोबर अजून पण काही तुझे मित्र मैत्रिणींनी या कोर्सला ऍडमिशन घेतली असेल, मग त्यांना जेव्हा कळलं की तू पहिला क्रमांक मिळवलायस तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती?
1: त्यांनी सगळ्यांनी मला अभिनंदन केले। त्यांना थोडे हा कोर्स हार्ड वाटत होता, त्यांनी मला विचारले तू कसं करतोस, मी सांगितले की कोर्स करताना कधी पण 1 तास अभ्यास करायचा, रोज जर्मन मधली एक एक वाक्य किंवा नवीन शब्द हे पाठ करायचे।
0: बर, की आदित्य तुझं सेल्फ इंट्रोडक्शन तुला जर्मन भाषेत द्यायला आवडेल का?
1: येस।
0: मग आम्हाला बोलून दाखवशील का?
1: हा, येस। हॅलो, इच बीन आदित्य, इच कोमाउस इंडियन, इच कोमाउस पुणे, इच ओने निन पेरने फाटा, इच बीन स्टुडंट, इच बीन दायजेन जेरे आम, इस स्पीच मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू आईच, इस पायलेन क्रिकेट, इच ट्रिंकेन टेफी, माय हॉबीज जिन उचेन स्विम, डांके।
0: अरे वा, किती छान। आता तू 4थ्या लेवलला आहेस आणि आता तुझी शाळा पण बदललेली आहे, मग आता इथल्या शाळेमधले शिक्षक असतील किंवा इतर मित्रमैत्रिणी असतील यांचं काही सहकार्य तुला मिळत आहे का?
1: नाही, ही शाळा थोडी नवीन आहे त्यामुळे मी तिथे नवीन मित्र नाही झाले आहेत आत्ताशी, त्यामुळे ते मला विचारतात की आम्ही पण घेऊ का कोर्स। मी म्हणलो सरांना मी फोन करून विचारतो, सर एकदा शाळेत आलते तेव्हा मग मी त्यांना विचारले होते की सर माझ्या काही मित्रांना तुमच्याकडून कोर्स करायचा आहे तर त्यांना करून देताल का. सर म्हणले की एका वयवर सगळ्या मित्रांची तुला नावली सगळी रक्कम जमा करून मी सरांना दिली. आता माझे मित्र पण कोर्स करतात जॉईन केले आता त्यांची पण परीक्षा असेल.
0: वा वा वा किती छान. म्हणजे तू तर शिकतो आहेसच पण तुझ्यामुळे तुझे इतर मित्र सुद्धा प्रेरित झाले आणि इतक्या छोट्या वयामध्ये तू त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन ठरला ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे. तर आदित्य ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला घरच्यांचा सपोर्ट कसा होता की एखादी परकीय भाषा आपण शिकायची म्हटल्यावरती घरच्यांना जेव्हा तू सांगितलं त्यावेळेला त्यांनी तुला सपोर्ट केला की त्यांची इच्छा नव्हती कसं होतं घरचं वातावरण त्यावेळेला.
1: पप्पांचं मम्मीचं खूप प्रोत्साहन होत. ते म्हणत होते की तू शिक ही शिकल्यामुळे बाहेर नवीन नवीन देशात किंवा आपले शब्द घेतले जातात त्यामुळे मग पप्पा माझे जपानला जाऊन आलते ना मग त्यामुळे पप्पांना पण भाषा आवडत होती अशी वेगवेगळी त्यामुळे पप्पा म्हणले तू असे कोर्स करत जा.
0: अच्छा आदित्य तुझी आई सुद्धा आता तुझ्या सोबत आहे. मी थोडस आईशी सुद्धा गप्पा मारू इच्छिते तर नमस्कार.
2: नमस्कार नमस्कार.
0: ताई तुमचं नाव सांगा.
2: माझे नाव पूनम जालिंदर ठोंबरे. मी आता पेरणे फाट्याला राहते वाघोली जवळ. पेरणे फाटा आहे 7-8 किलोमीटर अंतरावर. माझा मुलगा पहिला इथे लोणीकंद मध्ये ZB प्रायमरी स्कूल लोणीकंद आहे तिथे शिकत होता आणि तिथेच आम्हाला 5वी मध्ये हे कळालं की बाबा नाही का थोडेसे लँग्वेज फॉरेन लँग्वेज पण शिकवल्या जातात असं असं ऑनलाईन वगैरे कोर्स आहे. तर मग मी त्यासाठी मॅडमला विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं धुमाळ मॅडम राऊत मॅडम याच्या ज्या टीचर होत्या क्लास टीचर की आदित्य आपला भाषण वगैरे हा छान करायचा पहिल्यापासून सुरुवातीला वर्गात. त्याच्यामुळे त्यांना असं कोणताही उद्या भाषण असलं तरी पण मला त्या आदल्या दिवशी फोन करून सांगायचे की उद्या हे भाषण आहे हे पाठ झालं पाहिजे या टायमिंगला आहे याला पाठवा. म्हणजे कॉन्फिडन्सली तो करून जायचा आणि व्यवस्थित बोलायचा पण त्यामुळे त्यांना माहिती होते की हा हे करू शकतो की तुम्ही जॉईन कर. ते लावल्यानंतर मी पण पहिला सुरुवातीला त्याला सुरुवातीपासूनच मी पण त्याच्यासोबत बसायचे तो शाळेतून यायच्या आधी रोज एक तास मी त्याच एका एक नोटबुक केली होती त्याच्यात आज हे करायचे बरं का शब्द पाठ आज हे हा एवढं झालं पाहिजे आणि त्यांनी केलं की मग मी त्याची रिव्हिजन घ्यायची. जसे असे बाकीचे आपण हा पण 7वीचा अभ्यास म्हणा वगैरे ते चालू असताना हा पण त्याचं थोडस घ्यायचं असं.
0: तो जेव्हा जेव्हा पहिला आला तिन्ही लेवलला तो पहिला आला तर त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं काय भावना होत्या तुमच्या.
2: एक म्हणजे आनंद वाटला की जाऊ दे आपण केलं तर ते मला वाटत नव्हते की म्हणजे एवढं होईल म्हणजे नाही का सक्सेस वगैरे असं पाहिला येईल असं या दृष्टीने नाही पण एक भाषा म्हणून मी म्हणजे नंबरच यावा असं काही नाही की आपला मुलगा पहिलाच यावाच नाही पण त्याला तो करतो ना हे किती त्याला जाते किंवा नवीन नवीन अंक म्हणा आकडेमोडी सगळी त्याच्या त्या आकडेमोडी पण आहे त्याच्यात पूर्ण. जसे आपण 1, 2, 3, 4 घ्या बाकीच्या मुलांना जसं शिकतात तसं हे पण जर्मन मधून पण ते बरंच आहे तर ते शिकलं ना हेच म्हणजे मला वाटायचं की नंबर नको काढू पण सगळं घे
0: बरोबर.
2: नंबर साठीच नाही पण ते नंबर येत गेले तर ते थोडासा आनंद वाटायचाच कारण त्याच्या मग इथे शाळेत पण वगैरे पण क्लास टीचर वगैरे सगळे त्याचे शाळेत सत्कार वगैरे करायचे त्यांना पण आनंद वाटायचा ना की आपल्या वर्गात एक मुलगा जर्मन शिकतोय. मग ते 15 ऑगस्ट वगैरे असले की मग ते कार्यक्रमाला बोलवायचे आम्हाला पण आणि स्टेजवर त्याचा सत्कार वगैरे करायचे बघा आपल्या शाळेतला विद्यार्थी हा असं असं शिकतोय आणि आता त्याची दुसरी लेवल आहे दुसरी झाली की तिसरी असं आणि 6 महिन्याचा टाइम पिरियड होता ना त्याच्यामुळे थोडस बाबा एक्झाम आली शाळेची तर तो अभ्यास थोडस पण हे पण करत राहिले मी पण त्यातलं थोडस.
0: काय वाटतं तुम्हाला शैलेश लेले सरांनी जी ही सुरुवात केली आहे फॉरेन लँग्वेज सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना आणि इतक्या कमी आणि माफक दरामध्ये तर तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली.
2: खूप छान म्हणजे नाही का कमी दरात वगैरे तर आहेच पण असं घरोघरी म्हणजे मुलांना घरात बसून सुद्धा हे एवढं छान भाषा शिकायला म्हणजे नाही का हा अभ्यास करून त्यासाठी नाही का म्हणजे समजा एखादा जॉईन करायचे लांब जावं लागतंय असं पण नाही आपल्याला घरात ऑनलाईन पण हे सगळं अवेलेबल होते. एक छान संकल्पना आहे म्हणजे घरात समजा आता मी जॉबला नाही जात पण घरात मुलांचं घेऊ शकते ना. आता मी पण BSc झालेली आहे पण मी जॉब वगैरे नाही करत पण घरात बसून तर आपल्या मुलांना तर देऊ शकतो ना आपण आपली हे त्यामुळे ते घरात बसून हे मिळतंय हे खूप महत्वाचं आहे आणि आपली मुलं शिकतायत पुढं चांगलंच आहे ना आनंदच आहे.
0: तर आता ह्या फॉरेन लँग्वेज शिकल्याचा काय त्याला पुढे फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
2: पुढे जरी आपण बाहेर पाठवलं समजा जर्मन मध्ये वगैरे असं जरी नाही पाठवलं समजा नाही आपल्या इथं आपण प्रॉपर आहे समजा असं वाटतं घरच्यांना की जरी आपण शिकलो तरी काय त्याचं कुठं पण ते जाऊ दे ना नाही जरी गेलं तरी पण एक भाषा म्हणून तर चांगलंच आहे ना पुढे आपल्या जरी पुण्यात वगैरे कुठेही कंपन्या जरी असल्या तर तिथं पण जॉईन करू शकतो आपण पुढे बँकिंगचे व्यवहार वगैरे त्याला ह्या जर्मन मधून जर आले तर पुढे त्याला त्याच्यात जास्त इंटरेस्ट पुढे आला तर तो होऊ शकतो ना काय पण त्याच्यात मास्टर
0: नक्कीच नक्कीच
2: त्यामुळे मी प्रोत्साहन नाही तर घरात म्हणतात की नाही का आपण आपली शेती इथे आपण काय जर्मनीला जाणार आहे का पण त्यासाठीच नाही आपली एक भाषा म्हणून पण आपण आणि पुढे काय सांगावं जर त्याला त्याच्यातच जरी इंटरेस्ट राहिला आणि त्याच्यात जरी नाही का मास्टर झाला तर
0: नक्की तर चांगलीच गोष्ट आहे खरोखरच
2: त्यामुळे मग मी त्याला राहिले
0: नक्की नक्की खूपच छान तुमच्या पाठिंब्यामुळे तो आज चौथ्या लेवलला येऊन पोहोचलाय आणि प्रत्येक वेळेला त्यांनी पहिला क्रमांक मिळवलाय ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे. तर आता आपल्याला जे काही ऐकणारे श्रोते आहेत त्याच्यात अनेक पालक आहेत त्यांची पण मुलं चौथी पाचवीला आहेत किंवा इतर मोठ्या इयत्तांमध्ये आहेत तर अशांना तुम्हाला काही सल्ला द्यावा असा वाटतो का?
2: सर्वांनी उलट हे जॉईन करावं नवीन नवीन भाषा शिकाव्या मी तर म्हणेन सगळ्यांना की बाबा नाही मला जॉबच मिळावा यासाठी नाही पण एक चांगलंच आहे म्हणजे पुढं सगळ्यांसाठी छानच आहे आल्या पाहिजे आपल्याला सगळ्या भाषा आल्या पाहिजे.
0: बरोबर आता आदित्यकडे येते मी पुन्हा एकदा. तर आदित्य तुला आता सगळ्या मित्रांच्या सोबत बोलत असताना शाळेत फिरत असताना किंवा तुला वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलवतात त्यावेळेला तुला कसं वाटतं काही आपण इतरांपेक्षा स्पेशल आहोत असं फील येतो का कधी?
1: सर्वच मित्र सारखेच असतात.
0: तुझं हे निरागस उत्तर ऐकून खरंच खूप छान वाटलं आणि तू असाच डाऊन टू अर्थ राहा चांगला अभ्यास कर चांगल्या ठिकाणी नोकरीला राहा आणि आपल्या देशाचं नाव रोशन कर असंच मी तुला म्हणेन. पण तुझ्या वयोगटातली जी काही मंडळी आहे तुझ्या वयाचे जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना तुला काय सांगावं असं वाटतं की फॉरेन लँग्वेज का शिकली पाहिजे आपण?
1: त्यामुळे आपण काहीतरी मोठे बनू शकतो किंवा त्यामुळे आपले काहीतरी करिअर घडू शकते यामुळे इतर देशातही आपले नाव मोठे होऊ शकते यासाठी.
0: नक्की खूप छान खूप अभिनंदन तुझं. आज तुम्हा दोघांशी बोलून खूप छान वाटलं आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती तुझी होत राहो अशा सदिच्छा देते आणि आज तू वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलास आमच्या सगळ्या श्रोत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यासाठी तुझे मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा पुन्हा एकदा. तर मंडळी आपल्या झेडपीची सुद्धा मुलं कुठे कमी नाहीत किंवा ठरवलं तर काहीही माणूस करू शकतो आणि जर का योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळालं अर्थातच पालकांची साथ लाभली तर असे अनेक आदित्य तयार होतील यात काही शंका नाही. तर आत्तापुरतं आपण इथेच थांबूया. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते.

ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ 91.0 ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾ ಹಾರ್ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ 91.0 ಸಹ ಎಫ್ಎಂ. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनातलं गाव गावातलं मन रेडिओ मंगलध्वनी.

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.